कृष्णं सर्वदेवा, ए कृष्णं सर्वदेवा, देव देवा तय आत्मा, आत्मा बास देवस जे को जाने पे ओ, नानक ता कदा